0: कोपे खेत्री बोले बाणी, खेत्री बोले बाणी,
1: ओ खेत्री बोले बाणी,
0: मारी बीरे आसी तस जोटू मस होनी,
1: ओ जोटू मस होनी,
0: देखु देखु तोर कत होई जीव पाणी मोह बीर रे,
1: हे
0: कोण मोर।